गंगाधर तिलक गेव वाइडर पब्लिक फॉर्म टू द फेस्टिवल इन 1893. पुणे गणेशोत्सव बिकम ए सिम्बॉल ऑफ फेथ, सोशल युनिटी अँड पब्लिक अवेअरनेस. द फाईव्ह मेन गणपतीज अलॉंग विथ द फेमस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अँड सेव्हरल अदर गणेश मंडल्स विथ अट्रॅक्ट डिवोटीज विथ ब्युटिफुल डेकोरेशन्स, ट्रॅडिशनल ढोल ताशा परफॉर्मन्सेस अँड कल्चरल प्रोग्राम्स. द सिटी इज एक्सपेक्टेड टू रिमेन व्हायब्रंट विथ डिव्होशन अँड इन्थ्युझियम थ्रू आउट द 10 days फेस्टिवल. लार्ज नंबर ऑफ डिवोटीज फ्रॉम द अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड also visit Pune during Ganesh Utsav. In view of the expected large